सुप्रभात येवकार आनी देव बरो दीस दिवं मोगाळ केप्यानू तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान एफ एम रेनबो चॅनल 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुमी ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल तशेंच न्यूज ऑन एर ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय तुमी आमकां आयकपाक शकतात. इश्टानो आजवार बेरेस्तार भारतीय सौर दीस श्रावण 7/1948 म्हळ्यारूच 30 जुलय 2026 सकाळची 5:55 जातात आनी आमी आरंभ करता आमच्या पहिल्या सभेक.

105.4 मेघार्साचेर मोगाळेक पॅनूत मी आयकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. सकाळची 6:05 आणि 44 जातात. आता ऐकूया आज विद्रोपाच्या कार्यावळींची रूपरेषा. 6:10 आज ऐकात पुष्पांजली ही भक्तिमय गीतांची कार्यावळ. त्या उपरांत 6:32 तुमकां ऐकपाक मेळटली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. विदुषी हिराबाई बदवडेकर हांचे गायन तुमकां आयज ऐकपाक मेळटले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन. 7:10 नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगताक आसतली. मोगाळ्या पेनो FM रेनबो तुमच्या खातीर मागीर हाडटा. 8:15 कातारांची कार्यावळ. कातारांच्या कार्यावळी उपरांत 9:00 स्पॉन्सर्ड प्रोग्राम डिपार्टमेंट ऑफ जस्टीस. आणि याच्या उपरांत तुमकां ऐकपाक मेळटली आदल्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ, तुमची आवडटी कार्यावळ सदाबहार. 10:12 तुमकां आयज ऐकपाक मेळटली मराठी संगीताचो कार्यक्रम. मराठी गीतांच्या महफलीन तुमकां सहभाग घेवपाक मेळटलो 10:12. आणि 11:05 ऐकात कोकणी गीतांची कार्यावळ. 12:10 चित्ररंजन ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. मोगाळ्या पेनो कातारांच्या कार्यावळीन तुमकां सहभाग घेवपाक मेळटलो 1:05 आणि आपल्या जेवणाची रूच वाडयात दनपारच्या 1:05 कातारांच्या ह्या कार्यावळीन. 2:00 ऐकात नाट्यगीतांची कार्यावळ. आणि त्या उपरांत 2:32 ज्यूक बॉक्स ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ तुमकां आयज ऐकपाक मेळटली FM रेनबो वयल्यान. 3:00 वेस्टर्न म्युझिक आणि आफ्टरनून मेलोडीज ही कार्यावळ तुमच्या सांगताक आसतली. आणि त्या उपरांत 3:30 म्हळ्यार 3:30 NCERT स्पॉन्सर्ड उमंग ही कार्यावळ तुमकां आयज ऐकपाक मेळटली. 4:05 वेस्टर्न म्युझिकान रिक्वेस्ट प्रोग्राम तुमकां आयज ऐकपाक मेळटलो. आणि त्या उपरांत 5:10 वेस्टर्न म्युझिक ग्लोबल बीट्स ही कार्यावळ आयज तुमकां ऐकपाक मेळटली FM रेनबो वयल्यान. मोगाळ्या पेनूत तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. तसेच आणि अशा तरेकवार कार्यावळीं खातीर ऐकात आमची विविध भारती आणि म्हादय ही चॅनलां देखून. FM रेनबोच्या विद्रोपाच्या कार्यावळीन आयज ऐकात 5:30 म्हळ्यार आमच्या दुसऱ्या सभेत भावगीतांची कार्यावळ. 6:05 रेनबो सांज ही कार्यावळ. आणि त्या उपरांत 8:00 कातारांची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. त्यापूर्वी 7:10 फोन इन संगीत संग्राम ही कार्यावळ तुमच्या खातीर FM रेनबो वयल्यान आसतली. आणि 8:00 कातारांची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. 8:30 सदाबहार ही कार्यावळ मोगाळ ऐकपनो ऐकात. आणि 9:00 स्पॉन्सर्ड प्रोग्राम आर्गा तुका सोमिया तुमकां ऐकपाक मेळटली FM रेनबो वयल्यान. त्या उपरांत स्पोर्टिंगली युअर्स ही कार्यावळ तुमकां तुमच्या सांगताक आसतली 9:30. आणि वेस्टर्न म्युझिकान आरजेस चॉईस ही कार्यावळ ऐकात 10:05. कार्यावळींच्या विद्रोपाच्या ह्या रुपरेषेन वेस्टर्न म्युझिकान द मेलॉर्स ही आयज 11:10 कार्यावळ तुमच्या सांगताक आसतली. आणि मोगाळ्या कपानू ह्या बरोबर ही आशिल्ली आयज विद्रोपाच्या कार्यावळींची रुपरेषा. 105.4 मेघर्साचेर तुम्ही ऐकात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल.

104 मेगाहर्ट्स म्हणजे म्हळ्यारूच एफ एम रेनबोतून आयकतात सकाळची 6:10 आणि 50 सेकंद. तुमच्या सांगताक आसा पुष्पांजली ही कार्यावळ. मोगळ्या केप्यानो आज वार बेरेस्तार आणि ह्या खिणार ह्या भक्तिमय अशा गीतांच्या कार्यावळींची सुरवात करुया. श्री गणेश स्तुतीन पहिल्या सुवातेर ऐकूया डॉक्टर शकुंतला भरणे हांचो आवाज ह्या गीता खातीर.

उदय भेंब्रे यांची ही रचना आशिली. डॉक्टर शकुंतला भरणे हांचो आवाज तुम्ही ऐकलो पुष्पांजली ह्या कार्यावळीन. मोगळ्याकबानो, काल गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे श्री दत्तात्रय आणि आज ह्या बिरेस्तारच्या खिणार श्री गुरु दत्तात्रयाक वंदन करून श्री गुरु दत्ताच्या चरणी आमची भक्ती अर्पण करून मुखार वेदना ऐकूया अनुराधा पौडवाल हांचो आवाज ह्या मुखावल्या गीता खातीर श्री गुरुदेव दत्त म्हणत.

मगळ्याक बनो श्री गुरुदेव दत्त अनुराधा पौडवाल हांचो हो आवाज तुमी आयकलो. पुष्पांजली कार्यावळीन मुखार वयतना एरीक उजारियो गायता.

पुष्पांजली कार्यावळी तुम्ही ऐकतात आणि देवाप्रती भक्ती भाव प्रेम आम्ही ह्या कार्यावळीतल्यान अर्पण करता. मोगळा कप्यानो, देवाची भक्ती त्याचबरोबर आमच्या देशाची आणि देशभक्ती तितलीच महत्वाची. मुखारो इतना आम्ही ऐकतात सिद्धनाथ भुया हांचा आवाज ह्या मुखावेल्या गीता खातीर.

मगळा कबनोत मी ऐकलो सिद्धनाथ भुया हांचो आवाज आणि ह्या बरोबर पुष्पांजली ही कार्यावळ हांगाच सोपता. साडे 16 जातात, ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खबरो.

105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. मोकळ्या कपेनं 6:33 आणि 10 सेकंद आणि तुमच्या सांगता घट्टा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. कार्यावळी नाच ऐकात विदुषी हिराबाई बदोडकर यांचे गायन राग रामकळी.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स. नोटीस इनव्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजे NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन मोगाळ्याक पॅनूत मी आयकले निकतेच विदुशी हिराबाई बदोडकर हांचे गायन आणि याबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगाच सोंपता.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे हा
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये. मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

105.4 मेघाच्या दुनिया ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. मग ऐकबनू आता काहीच घेण्या भितर तुमका एक भाग मेळटलो दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशेतल्यान खबरो आणि त्या उपरांत तुमच्या सांगताक असतली नमस्कार गोवा ही कार्यावळ. 7:05 जाय देता काहीच खिणा भितर सहक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशेतल्यान खबरो आयक पागरावात.

0: नमस्कार गो आमोगाळ केपेनो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल आणि तुमच्या सांगता गासा आमची नमस्कार गोवा ही कार्यावळ. कार्यावळीन सगळ्यांचे खूप खूप स्वागत. देव बरो दीस दिवं आणि सुप्रभात. मोगाळ केपेनो, आज वार बिरेस्तार आणि आयच्या ह्या पवित्र खिणार तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. आयच्या कार्यावळीन मुखार वयतना ऐकुया आयच्या दिसाचो विचार किरण.
1: महात्मा गांधी म्हणतात, खंयच्याय देशाची संस्कृती थंय रावपी लोकांच्या काळजांत आणि आत्म्यात वास करून राविल्लीच असता. तिचे योग्य रितीन जिवापाड जतन करप हे आमचे सासणाचे कर्तुप जावन आसा.

तीस जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. आयचे हे दिसा 1962 वर्सा ट्रान्स कॅनडा हायवे हो सुमार 8030 किलोमीटर लांबेचो जगांतलो सगळ्यांत व्हडलो राष्ट्रीय महामार्ग सुरू जाल्लो. तर आयज आमी याद काडटा साहित्यीक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचीव आणि बाल भारतीचे संपादक शंकर पाटील हांची. तांचो जल्म आयच्या दिसाचो. तांचे चोरा मिवंदिले, सागराचे पाणी, सवाल, बाजिंदा हे कथासंग्रह, तशेंच सरपंच, इशारा, घुंगरू, कुलवंती, बेईमान, ललाट रेशा, सून माझी सावित्री अश्यो गाजिल्ल्यो कादंबऱ्यो आसात. तांचे साहित्य जगप्रसिद्ध आसा. आयचेच हे दिसा 1909 वर्सा अमेरिकन वैमानीक आणि शास्त्रज्ञ रायट बंधू म्हळ्यारच रायट ब्रदर्स हांणी सैन्या खातीर पयले विमान तयार केले. तर 1928 वर्सा पद्मश्री पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सुलोचना लाटकर हांचो जल्म जाल्लो. खलिफा अल मंसूर हांणी बगदाद शहराची स्थापना केली तो दीस आयचो. तर विलियम केलॉग हांणी कॉर्नफ्लेक्स विकसीत केले आयचे दिसा 30 जुलय 1898 वर्सा. 1930 वर्सा आयचेच दिसा पयलो फुटबॉल विश्वचषक उरुग्वे हांणी जिखलो. एपोलो 15 हे यान चंद्रार देंवले तो दीस आयचो 1971 वर्सांतलो. तर गान सम्राज्ञी लता मंगेशकर हांकां राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर जाल्लो आयचे दिसा

मंगळ्या पेनूत मी ऐकलो पंडित सोमनाथ भुवाचारी हांचो आवाज, वसंत चोडणकर आणि मिलन करमलकर हांचो आवाज आणि ही रचना आशिल्ली संत कबीर हांची. हे गीत संगीतबद्ध केला पंडित सोमनाथ भुवाचारी हांणी. खरेंच गुरू बगर कोण वाद दाखोवपाक शकता? भगवद्गीतेंत सुद्दां भगवान श्री कृष्ण स्वता अर्जुनाचो गुरू जावन जिणेचो अर्थ उक्तो करता. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू म्हळ्यारूच समर्थ रामदास स्वामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर हे सगळे आपापल्या मळार व्हड गुरू आणि शिष्यांची उदाहरणां असतात. गुरुपुनव हो आत्मबोधाचो दीस. ह्या दिसा शिष्य आपल्या गुरूची याद करून ताचे उपकार मानून आशीर्वाद घेतात. काय शिष्य गुरूक व्यक्तिगतपणान मिळून ताचो आशीर्वाद घेतात, जाल्यार काय जाण ध्यानावरवी गुरूची शिकवण याद करतात. आणि गुरू आणि गुरुचे स्थान आपल्या सगळ्यांच्या जिणेंत खूप व्हड असा. मकळ्याक म्हणू गुरूक वंदन करून सगळ्यांक ह्या कार्यावळीन मुखार वयतना आता घेऊया एक ल्हानसो ब्रेक.

नमस्कार गोवा मोगाळ कपेनो, तुमचे परिदा स्वागत. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन आणि कार्यावळ आता मुखार व्हरतना रजनी ठाकूर हांचो आवाज तुमच्या खातीर. डॉक्टर मनोहरराय सरदेसाय हांची ही रचना रजनी ठाकूर हांच्या आवाजातल्या.

रजनी ठाकूरांचा आवाज तुम्ही ह्या गीताखातीर ऐकला. डॉक्टर मनोहरराय सरदेसाय हांची ही रचना आणि पूर्णानंद चारी हांनी संगीतबद्ध हे गीत केले. हे गीत तुम्ही ऐकले. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन आणि मोगळ ऐकप्यानो, आज ज्यांचं जन्मदिवस आहा असे नामणीचे गायक सोनू निगम हांचो आज वाढदीस आणि त्यांच्या आवाजातल्यान हे मुखावयले गीत नमस्कार गोवा ह्या कार्यावळीतल्यान.

हाशिला सोनू निगम, हंसा आवाज, अशोक भटके आणि संगीत पथकल्य हे गीत आणि श्रीधर कामत हांची ही रचना सोनू निगम हांच्या आवाजातल्यान तुम्ही ऐकली. आणि कार्यावळीन आता मुखार वयतना अरिजित सिंग, शाशा तिरुपती हांचो आवाज.

अरिजित सिंग आणि शाशा तिरुपती यांचा आवाज तुम्ही ऐकलं नमस्कार गोवा ह्या कार्यावळीत. आणि मोगळ ऐकपणं आता घेऊया एक लहानसा ब्रेक.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स. नोटीस इनव्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजे NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिकीतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे हा
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग सदाबहार नाट्य संगीत
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

मोगळ्याकप्यानो परेदा सगळ्यांचे स्वागत नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन कार्यावळ मुखार वरतना जॉस्लीन रॉयल हांचो आवाज.

तर मगळ्या केप्यानू ह्या गीता भशेन सदांच खूश रावा, हसत रावात, आपल्या जिणेंत सदांच मन व्यक्त करून जगात मनांतल्यान जगात आनी सदांच हासऱ्या तोंडान सगळ्यांचे आपल्या जिणेचे स्वागत करात. मोगळ्या केप्यानू नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन निमाणे कडेन वयतना बिंद्या वस्त हांचो आवाज तुमच्या खातीर.

वेलकमनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. 8 वाजून 15 मिनिटं आणि 41 सेकंद जातात. वेळ जाता कातारांच्या कार्यावळींचं. कातारांच्या कार्यावळीत पहिल्या सुवातीवर लॉन आवाज.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आय ओ एस वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: आकाशवाणी पणजी केंद्राचा एफएम रेनबो चॅनल 8:40 जायत येता आणि काहीच खिणा भितर तुमका ऐकपाक मेळटल्यो कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. लोकसभेन भौशीक परीक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केले. हे विधेयक

0: भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध कायदो 2024 सुधारणा करपाच्या उद्देशान हाडला. राज्यसभेन राष्ट्रीय सन्मानाचो अवमान प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 संमत केला. भारताची निर्यात पर्यावरण यंत्रणा आणि घटमूट करपाच्या उपायांचेर नियाळ घेवपा खातीर वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लीत निर्यात प्रसार मंडळां आणि उद्देगीक संघटनांकडेन बसका घेतली. दरभंगा जिल्ह्यातल्या रायम आणि मधुबनी जिल्ह्यातल्या सकरी हांगा बंद आशिल्ले साखर कारखाने सुरू करपाचो निर्णय बिहार सरकारान घेतला. ग्लासगोत चालू आशिल्ल्या राष्ट्रकुल खेळा 2026 सर्तीत गुलवीर सिंग हांणी रुप्या पदक मिळवून दादल्यांच्या 10,000 मीटर सर्तीत पदक जिखपी पहिलो भारतीय खेळगडो जावन इतिहास रचलो. राष्ट्रकुल खेळांत भारतान पॅरा एथलेटिक्सात इतिहास रचलो. दादल्यांच्या 100 मीटर T47 प्रकाराच्या निमण्या सर्तीत दिलीप महाडू गावीटान भांगरा पदक आणि मोहम्मद बेझिल मोरसिंगनाका थाणे रुप्या पदक जिंकून भारता खातीर इतिहासिक 1-2 पहिलो आणि दुसरो क्रमांक मिळयलो. आता पुराय खबरो. लोकसभेन भौशीक परीक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केले. हे विधेयक भौशीक परीक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध कायदो 2024 सुधारणा करपाच्या उद्देशान हाडला. ह्या कायद्यात खुबशा महत्वपूर्ण तरतुदींचो आस्पाव आसा, जातून 10 वर्सां मेरेन बंदखण, 10 कोटी रुपया मेरेन दंड आणि दोषी थारिल्ल्या गुन्यांवकारांची मालमत्ता जप्त करप यासारखी कठोर ख्यास्त आस्पावता. खटल्यांचो जलद निपटारा सुनिश्चित करपाक प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनान दैनंदिन सुनावणी खातीर विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयां स्थापन करप या कायद्याप्रमाण अनिवार्य केला. विधेयकाचेर जाल्ल्या चर्चेक जाप दितना डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगले, कायदो खर करपा खातीर आणि पेपर फुडीच्या प्रकरणात बेगोबेग न्याय मेळचो हे खातीर विधेयकात दुरुस्ती केल्या.
1: Of this government's deep commitment to safeguard the welfare of the students and the youth of this country. And therefore, this bill can be described as a milestone legislation in the history of Indian Parliament.
0: Rajya Sabhen Rashtriya Sanmanacho Avaman Pratibandh Sudharana Vidheyak 2026 sammat kela. Ya vidheyakat Rashtriya Sanman Apaman Pratibandh Kaido 1971 hatun anik durusti jatli. जनगण मन ह्या राष्ट्रगीताप्रमाण वंदे मातरम हाका कायदेशीर संरक्षण दिवपाचो हेत प्रस्तावित कायद्याचो आसा. ह्या गुन्यांवांक 3 वर्सां मेरेन बंदखण, दंड वा दोनूय अशी ख्यास्त दिवंक मेळटा. हे विधेयक संमत जाले उपरांत वयल्या सभाघराची कार्यवाही सकाळी 11 मेरेन स्थगीत दवरली. भारताची निर्यात पर्यावरण यंत्रणा आणि घटमूट करपाच्या उपायांचेर नियाळ घेवपा खातीर वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लीत निर्यात प्रसार मंडळां आणि उद्देगीक संघटनांकडेन बसका घेतली. देशाची जागतिक स्पर्धात्मक वाढोवपाविशी चर्चा झाल्या उपरांत ही बसका आपयल्या अशें गोयल हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात सांगले. हे बसकेत भारताची अर्थिक वाढ वाढोवपा खातीर आणि विकसित भारतचे सपन साकार करपा खातीर चढ घटमूट स्पर्धात्मक आणि फुडाराक पूरक नियात पर्यावरण यंत्रणा तयार करपाच्या सरकाराच्या बांधिलकायेचो पुनरुच्चार केलो. दरभंगा जिल्ह्यातल्या रायम आणि मधुबनी जिल्ह्यातल्या सकरी हांगा बंद आशिल्ले साखर कारखाने सुरू करपाचो निर्णय बिहार सरकारान घेतला. हे संबंधी प्रस्तावाक काल उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ल्या मंत्रिमंडळ बसकेत मान्यताय मेळ्ळी. प्रसार माध्यमांक माहिती दितना अतिरिक्त मुखेल सचिव अरविंद कुमार चौधरी हांणी बिहार खेळा धोरण 2026 मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या अशें सांगलें. तशेंच हे बसकेत 2026-27 वित्तीय वर्सा खातीर प्रधानमंत्री कृषी सिंचना येवजणेखाला 97 कोटी रुपयां परस चड मोलाच्या येवजण्यो चालीक लावपाकय मान्यताय मेळ्ळ्या. केंद्रीय भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी विधेयकाचेर जाल्ल्या चर्चेक जाप दितना सांगले की आगामी नीट यूजी समुपदेशन 2026 तयारीचो नियाळ घेतलो. देशभरात पदवीपूर्व वैजकीय अभ्यासक्रमांखातीर पारदर्शक गुणवत्तेर आधारित तंत्रज्ञानाचो वापर आशिल्ली आणि विद्यार्थीस्नेही प्रवेश प्रक्रिया सुनिश्चित करपाविशी सरकारची बांधिलकाय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयान परत एकदा अधोरेखित केली. बसकेत नड्डा हांणी भर दिलो की समुपदेशन प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि गुणवत्तेर आधारित पद्धतीन राबोवची. तांणी अधिकाऱ्यांक निर्देश दिले की प्रवेश प्रक्रिये वेळार भक्कम तांत्रिक सहाय्य उपलब्ध आसचे. उत्तम जनजागृती खातीर सरकारी विभाग आणि मध्यम युनिट्स मधलो समन्वय अधिक घटमूट करपाक प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB गोवान पणजीत आंतरमाध्यम प्रसिद्धी समन्वय समितीच्या बसकेचे आयोजन केले. PIBची महासंचालक स्मिता वत्स शर्मा हांणी सरकारी उपक्रमांच्या प्रभावी प्रसारा खातीर केंद्र सरकारचे विभाग, भौशीक क्षेत्रातले उपक्रम, PIB, CBC, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन, आकाशवाणी आणि दूरदर्शन हांच्यामध्ये अधिक

0: घट्ट सहकार्य करपाचेर भर दिलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फुडल्या महिन्याच्या 2 तारखेक नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान या मोहिमेचो शुभारंभ करतले. ही अंमली पदार्थांच्या व्यसना आडची 100 सप्तकाची देशव्यापी जनभागीदारी मोहीम. या मोहिमेचे फुडारपण माय भारतच्या माचेवरवीं करतले. हे तरणाट्यांक फुडारपण करपाक सक्षम आणि सक्रिय करपी एक ऑनलाईन युवा फुडारी आणि समाजिक सहभाग माची असा. जागृती, समुदाय सहभाग आणि सातत्यपूर्ण जनसहभागाक प्रोत्साहन देऊन अंमली पदार्थमुक्त भारत घडोवपाच्या सामूहिक राष्ट्रीय कार्यात तरणाट्या नागरिकांक एकठांय हाडप हो या उपक्रमाचो उद्देश असा. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य महाराष्ट्र आणि अस्तंत मध्य प्रदेशाचेर व्हड पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच ईशान्य भारत, उदेंत मध्य प्रदेश, उदेंत राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे, कोकण आणि गोंय, दर्यादेग, कर्नाटक, मराठवाडा, पंजाब, उपहिमालयन, अस्तंत बंगाल, तेलंगणा, उत्तराखंड आणि विदर्भ या वाठारांनी आयज व्हड ते खूप व्हड पाऊस पडपाची शक्यता असा. तशेंच दिल्ली, अस्तंत उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, लडाख आणि लक्षद्वीपाचेर व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास असा. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण आयज अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर, लक्षद्वीप, महाराष्ट्र, तमिळनाडू, पुड्डुचेरी, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, आंतरिक कर्नाटक, केरळ, माहे, कोकण आणि गोंय, करायकल आणि अस्तंत मध्य प्रदेशातल्या काही सुवातांनी गडगड आणि वीज पडपाची शक्यता असा. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 ते 4 दिवसात आसामाच्या काही वाठारांनी व्हड ते उटंगाराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण 30 जुलै ते 1 ऑगस्ट मेरेन पुराय आसाम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशात गडगडपा वांगडा उटंगाराचो पाऊस पडपाची शक्यता असा. शेजारच्या अरुणाचल प्रदेश आणि नागालँडातल्या व्हड पावसाचो परिणाम आसामच्या शिमेवयल्या धेमाजी, लखीमपूर, चरेदेव, शिवसागर, जोरहाट आणि गोलाघाट या जिल्ह्यांचेर जावपाची शक्यता असा. खर पावसाक लागून उदक भरप, हुंवार येवप, येरादारी खंडीत जावप आणि धोक्याच्या वाठारांनी भुंयकाप जावप अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. ओडिशाच्या जायत्या न्हयांनी हुंवार आयला आणि राज्यातल्या जायत्या वाठारांनी हाय अलर्ट परिस्थिती असा. हवामान खात्यान राज्यभर व्हड ते उटंगाराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. महानदी न्हयेंत उदकाची पातळी वाढिल्ल्यान हुंवार येवपाची शक्यताय असा. जाल्यार हेर जायत्या न्हयांचेर उदकाचो दाब वाढत असा. प्रशासनान मदत कारवाय आणि तयारीचे उपाय चड खर केल्यात. भद्रक जिल्ह्याचेर पावसाचो सगळ्यात चड परिणाम झाला अशी माहिती आमच्या खबराकारान दिल्या. धोक्याच्या वाठारातल्या लोकांक नियुक्त मजत केंद्रांनी वचपाचो उलो अधिकाऱ्यांनी केला. राष्ट्रकुल खेळात भारतान पॅरा एथलेटिक्सात इतिहास रचलो. दादल्यांच्या 100 मीटर T47 प्रकाराच्या निमण्या सर्तीत दिलीप महाडू गावीटान भांगरा पदक आणि मोहम्मद बेसिल मोरसिंग नाकात हाणे रुप्या पदक जिंकून भारता खातीर इतिहासिक 1-2 पहिलो आणि दुसरो क्रमांक मेळयलो. गॅविटान गेम्स रेकॉर्ड आणि ह्या हंगामातली सगळ्यात बरी कामगिरी करून 10:07 पहिले स्थान मेळयले. जाल्यार बेसिलान 10:08 सर्तीत दुसरो क्रमांक मेळयलो. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. लोकसभेन भौशीक परीक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केले. हे विधेयक भौशीक परीक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध कायदो 2024 सुधारणा करपाच्या उद्देशान हाडला. राज्यसभेन राष्ट्रीय सन्मानाचो अवमान प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 संमत केला. भारताची निर्यात पर्यावरण यंत्रणा आणि घटमूट करपाच्या उपायांचेर नियाळ घेवपा खातीर वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लीत निर्यात प्रसार मंडळां आणि उद्देगीक संघटनांकडेन बसका घेतली. दरभंगा जिल्ह्यातल्या रायम आणि मधुबनी जिल्ह्यातल्या सक्री हांगा बंद आशिल्ल्या साखर कारखाने सुरू करपाचो निर्णय बिहार सरकारान घेतला. राष्ट्रकुल खेळात भारतान पॅरा एथलेटिक्सात इतिहास रचलो. दादल्यांच्या 100 मीटर T47 प्रकाराच्या निमण्या सर्तीत दिलीप महाडू गावीटान भांगरा पदक आणि मोहम्मद बेसिल मोरसिंग नाकात हाणे रुप्या पदक जिंकून भारता खातीर इतिहासिक वन टू म्हळ्यार पहिलो आणि

दुसरो क्रमांक मेळयलो आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.

105.4 मेगाहर्ट्झच्या तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल मोगाळ्या कप्यानं सगळ्यांचं पुन्हा स्वागत आणि तुमच्या सांगत कशी आमची कातारांची कार्यावळ. कातारांच्या कार्यावळीत मुखार वेतना गायत आहात जॉयल.

165 मेघार्साचेर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. मोगाळ्या कप्यानं 9:16 आणि 5 सेकंद जातात आणि तुमच्या सांगता गाता येतात सदाबहार ही आदल्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. कार्यावळीत पहिल्या सुवातेर मोहम्मद रफी यांचा आवाज तुमच्या खातीर.

अनारबाला ह्या फिल्मातले हे गीताशिल्या मगाळकेपणा सुमन कल्याणपूर आणि हांचो आवाज तुम्ही ऐकलो. बालुसी राणी हांणी संगीतबद्ध केल्लें हें गीत. आर सी पांड्या हांची ही रचना तुम्ही ऐकली सदाबहार ह्या कार्यावळींत. आनी मुखार वयतना लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी हांच्या जोड आवाजांतल्यान हें गीत.

रिक्षावाल आया फिल्मातले हे गिराशिले मोहम्मद रफी यांचा आवाज अँड दत्ता हांणी संगीतबद्ध केल्ले. आणि ह्या उपरांत महेंद्र कपूर हांचो आवाज सदाबहार ह्या कार्यावळींतल्यान.

गएको पनि गुमराह हैहा फिल्मातले हेगिदशले महेन्द्र कपूर हांचा आवाज तुम्ही तो ऐकलो. रवी हाणी संगीतबद्ध केले हेगीत आणि साहिर हांची रचना तुम्ही ऐकली ह्या गीता खातीर. मुखार वेतना ऐकूया आशा भोसले, सुधा मल्होत्रा आणि मन्नाडे हांचा जोड आवाज ह्या मुखावेल्या गीता खातीर सदाबहार ह्या कार्यावळीतल्यान.

मगळ्या भनोण या गीताबरोबर आमची सदा बहार ही कार्यावळ हांगा सोंपता. धावर जावन 5 मिनटां जायता कांयच खिणा भितर सक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशींतल्यान खबरो आयकपाक रावात.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: अरे रीमा, सोलर पैनल लगवा ले, सोलर पैनल लगवा ले.
2: कब से मुझे सारे दोस्त बोलते थे, पर मैंने माना जब प्रधानमंत्री जी ने कहा.
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
2: मैंने प्रधानमंत्री जी के कहने पर सोलर पैनल लगवाया और मेरा बिजली बिल जीरो आया. आप भी लगवा लो.
4: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना आज ही रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर. सूर्य घर.
5: एकशे पाच ऑफ चार मेगाहर्ट्स म्हणजेच FM रेनबो तुम्ही ऐकत आहात आणि आता वेळ होते मराठी संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीलाच मंगेश पाडगावकर यांच्या स्वरात.
6: आयुष्य भारून टाकणारे प्रीतीचे धुंद दिवस, हात तुझा हातातून धुंद ही हवा अशा धुंदीचे दिवस, जेव्हा तिच्या बटांना उधळी मुजोर वारा हे समोर दिसत असताना माझा न राहतो मी हरवून हा किनारा असं हरवून टाकणारे दिवस, जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो, स्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो असे जादूगार दिवस, कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे तोडिले धागे, बुडाले गावते आता, बुडाले नाव

काही मागे अशा अलौकिक समर्पणाचे दिवस. या दिवसांना स्वरांचे पंख फुटून त्यांची गाणी होतात. कधी उदास धुकं दाटून येत, धुके दाटलेले उदास उदास, मला वेढीती हे तुझे सर्व भास, अशा स्मृती दाटून येतात. आणि दवात भिजल्या जुईपरी हे मन हळवे झाले रे, असं मन हळुवार होत. प्रीतीची ही उत्कटता कधी सोसवत नाही आणि सर्व सर्व विसरू दे, गुंतवू नको पुन्हा येथ जीव जडविणे, हाच होतसे गुन्हा असं म्हणावं असं वाटत. गाणं हे माणसाच्या नानाविध अनुभवांना भिडत. हे अनुभव प्रेमाचे असतात तसे सामाजिक राजकीय जाणीवेचेही असतात. माणूस खरा असतो तसा तो खोटाही असतो. आपल्या भोवतालचं नटव बाजारू यश आपण पाहतोच ना. यशाच्या जाहिरातीला दलालांच्या खुल्या पेठा, नटीचे लाडके कुत्रे बने संताहुनी प्यारे, या सामाजिक उपरोधाचंही गाणं होत. कधी गाणं वात्सल्याच्या गाभ्याला भिडत आणि नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे अशी पाळण्याची अंगाईची लय पकडत. अनुभवांची अशी अनेक पाखरं येतात. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनही जाती. कुठल्याही अनुभवाचं गाणं असो, गाणं शेवटी हेच सांगत असत की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

पाडगावकरांच्या शब्दाने मनात निर्माण झालेला हा गोडवा पुढे नेत असताना आता आपल्या भेटीला येत आहे अनुराधा पौडवाल यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हे गाणे खास तुमच्यासाठी. ऐकूया रसिका मी कसे.

0: अनुराधा पौडवाल यांचा आवाज तुम्ही ऐकलात ह्या मराठी संगीताच्या कार्यक्रमात. आणि आता कार्यक्रम पुढे नेत असताना संगीताच्या या प्रवासात आता थोडा निसर्गाचा आणि मातीचा सुगंध मिसळूया. निसर्गकवी नादो महानोर यांच्या समृद्ध लेखणीतून साकारलेली ही अप्रतिम कविता रचना, चला तर ऐकूया नादो महानोर यांची ही रचना.
1: अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी पळसखेड या लहानशा खेड्यात माझा जन्म झाला. हजार लोकसंख्येच्या या खेड्यालगत आदिवासी वाड्या, आदिवासी वस्ती व समाज खूप अशिक्षित व अडाणी असा आहे. नापीक जमीन, दारिद्र्य व दुःखानं वेढलेला असा हा समाज बहुसंख्येनं या परिसरात आहे. मात्र जातपात धर्म सगळं विसरून सण उत्सव, लोकगीत, लोकसंगीत या गोष्टींनी खूप समृद्धपणानं नांदणारा हा परिसर आहे. खेड्यांमधलं भजन, भारूड, कीर्तन, तमाशा व लोककला, लोकसंगीत मला खूप काही देऊन गेलं. शेतीबाडी, तिथले दुष्काळ व पिकांचे हिरवे हेलकावे घट्टपणानं पुरेपूर माझ्या जीवनाचेच भाग होऊन राहिले. अस्सल लोकगीत, त्याची बोली, संगीत व संगीताची ही शब्दकळा माझ्या मनावर व ओठांवर गुणगुण देत राहिली. पुढे पुस्तकांचा छंद जडला. मराठी कविता पुन्हा पुन्हा वाचली, पुन्हा पुन्हा वाचली. माझं शेतीतलं जगणं, आयुष्यातलं दुःख हलकं करण्याचं काम या कवितेनं केलं. मी ज्या खेड्यांच्या परिसरात जगलो तिथल्या पीक पाण्याची, बहरण्याची व दुष्काळी वेदना शब्दांनी मांडण्याची अशी माझी कविता हळूहळू उमलत गेली.

मराठी अस्सल चांगली कविता व साहित्य याचे संस्कार माझ्यावर झाले. लोकजीवनाचे, लोकगीतांचे, देशी शब्दकळेचे चांगले संस्कार घेऊन मी माझ्या आनंदासाठी एकटेपणी रानात कविता लिहित गेलो. जिथे जे जगतोय त्या जीवनातल्या अस्सल जाणीवांचं वास्तव, निसर्गातलं नव्यानं आलेलं शेती पाणी व पिकांचं बहरणं, पिकांचं मोडणं रसिकांना खूपच मानवी वाटलं. रसिकांनी चांगलं स्वागत केलं. शहर व खेडी सगळ्याच रसिकांचा मी एक शेतकरी, शेतकरी कवी झालो. खेड्यातल्या जगण्यातली बोलीभाषा, त्यातली सहजता व लय मी मनापासून जोपासली. कवितेत स्वतःचे काही वेगळे बंध बांधण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मात्र ते करताना कवितेच्या रूपाला, अस्तेपणाला धक्का लागणार नाही याची मी खूप काळजी घेतली. नभ उतरू आलं मधला निसर्ग, मानवी भावना व शब्दकळा कुठेच अलग करता येत नाही, कवितेत असंच असावं. नभ उतरू आलं चिंब थरथर वल, अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात,

नादो महानोर यांची ही रचना तुम्ही ऐकली ह्या गाण्यासाठी. श्रोतेहो, संगीताच्या या प्रवासात मराठी संस्कृती आणि नाट्य संगीताचा वारसा खूप समृद्ध आहे. यातल्याच एका सुमधूर शास्त्रीय आणि नाट्यमय सुरांचा आनंद घेण्यासाठी पुढील सुरेल असे सादरीकरण तुमच्यासाठी मराठी संगीताच्या कार्यक्रमात विश्राम बेडेकर यांची रचना, मास्टर दीननाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत संगीत नाटक ब्रह्मकुमारी या नाटकातून

आणि आता या सुंदर मैफिलीच्या आता ही सुंदर मैफिल पुढे नेत असताना ज्यांच्या आवाजात एक वेगळी अशी जादू आहे, गोडवा आहे, ते आदरणीय सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे पुढचं गीत.

श्रोतेहू सुरेश वाडकरांचे सुरेल असे स्वर आणि शंकरराव बाबाजी शास्त्री यांचं अर्थपूर्ण शब्द आणि यांचा सुंदर असा मिलाप म्हणजे हे गीत प्रत्येक वर्णन हृदयाला स्पर्श करते. श्रोतेहू याचप्रमाणे मराठी गीत, ते मग नाट्यगीत असो वा भावगीत, मराठी शब्द प्रत्येक श्रोत्याच्या मनात रुजतात. कार्यक्रमात पुढे जात असताना श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांची रचना, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत तुमच्यासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात, ययाती आणि देवयानी या नाटकातून.

श्रोते हो, हे होते अर्चना कान्हेरे यांचे स्वर आणि या गीताबरोबर मराठी संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. आणि असेच ऐकत रहा, गुणगुणत रहा आणि आनंदात रहा. आता मी तुमची रजा घेते. ऐकत रहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल.

मोगाळकपणो तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. 11 वरां जायत येतात कांयच खिणां भितर संक्षिप्त करता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आयकपाक रावात.

FM रेनबोची वितरावणी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान FM बँडाच्या 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 11 वरां जावन 6 मिनटां जातात. सुगम संगीत.

नोटीस इन्व्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजेच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण

रोजगार, नवो उपक्रम, समाज सेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आनी दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो ह्या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026.

शील सुगम संगीताची ही कार्यावळ तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबोच्या वितरावणीत आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान तसेच न्यूज ऑन एअर या ॲपावेल्यान. कार्यावळ सोपयतना बाकीबाब बोरकार हांचे गीत गावपी कलाकार अरविंद वेलिंगकार.

वेलिंगकर्णिका इलेकर उइतले निमाणे गीत बाकी बाप बोरकर हंचे एफएम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीचे हो तर एक वार करावे 12:05 आता जायत आयल्यात दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशेतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करता.

ही ओळख करून दिल्या उपरांत तालथरात फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन. एक वर जावन 5 मिनटांचेर आसतली कातारां, तर दोनांक नाट्य संगीत. पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी 2:30 सावन पयल्या सुवातेर जोकबॉक्स, 3 आफ्टरनून मेलडीज. 4:05 रिक्वेस्ट कार्यावळ, तर 5:10 आसतली ग्लोबल बीट्स. मजगती प्रायोजित कार्यावळ एनसीआरटीन प्रायोजित केल्ली उमंग आमी वितरायतात 3:30. सांजवेच्या प्रसारणात तरेकवार कार्यावळी सुरवेक 5:35 भावगीत, 6:05 रेनबो सांज, 7:10 फोनीन संगीत सरगम. कातारांची कार्यावळ आसतली 8:00 तर 8:30 सदाबहार. आर्गा तुका सोमिया ही प्रायोजित कार्यावळ आमी वितरायतात रातच्या 9:00. आणि परतून एकदा पश्चिमी संगीत 9:30 सावन पयल्या सुवातेर स्पोर्टिंग लियर्स, 10:05 आरजेस चॉईस आणि 11:10 मेलो आर. एफएम रेनबोच्या वितरावणीत आमचो तुमचो हो सांगात मध्यान रातच्या 12:06 मेरेन. आता एफएम रेनबोच्या वितरावणीत तुमच्याच सांगातान फुडें वतना आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान. ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आसात कांय मुखेल अश्यो कार्यावळी. म्हादय चॅनलाचेर ह्या खिणाक सुरू आसा अस्तुरी कार्यावळ. सुषमा गाड हांचे उलोवप आमी वितरायतात बायलेची जीण. आणि उपरांत 12:30 शास्त्रीय संगीत स्वर संगम कार्यावळीत विदुषे किशोरी आमोणकार हांचे गायन, त्यांनी गायिल्लो राग गौड मल्हार. कोकणीतली युववाणी 5:30 घेऊन येता आवय बापूय आमची गिरेस्तकाय, अन्वेषा सिंगबाळ हांचे उलोवप. चावडेर कार्यावळ 7:30 घेऊन येता माडाक साराचे वेवस्थापन, जनीस आफोन्सो हांणी दिल्ली म्हायती. पार्लमेंट रिव्ह्यू 8:15 दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले, तर 8:30 कलात्मक गोंय सादर करतात डॉ साईश देशपांडे. आयची कार्यावळ भोंवर. म्हादय चॅनलावेल्यान दिल्ली केंद्रावेल्यान कार्यावळी आमी सहक्षेपीत करतले 9:15 सावन. पयल्या सुवातेर स्पॉटलायट, 9:30 कंट्री वायड आणि 9:45 इनसायट्स. शास्त्रीय संगीत 10:00 उस्ताद विलायत हुसैन खां हांचे गायन, आणि कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत 10:30 विद्वान यू श्रीनिवास हांचे मँडोलीन वादन. म्हादय चॅनलावेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी. तुमी आयकली कार्यावळींची ही रुपरेषा.

एफएम रेनबोच्या मित्रांनी तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन. अन्याय ही अन्याय या फिल्मा खातीर कार्यावळींतले ह्या उपरांतचे हे गीत कुमार सानू आनी साधना सरगम हांचो जोडावाज. राहुल देव बर्मन हांणी संगीतबद्ध केल्ली ही रचना राजेश जौहरी हांची.

नोटीस इनवायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजेच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर. तुम्ही ऐकले राहुल देव बर्मन आणि संगीतबद्ध केले सनी फिल्मा खातीर आनंद बक्षी यांचे हे गीत. कार्यावळ फुडे मरताना दामाद फिल्मात आशा भोसले आणि मोहम्मद रफी, संगीतकार हेमंत भोसले.

आप तो ऐसे नथे या फिल्मा खातीर मोहम्मद रफी हाणें गायिल्ल्या उशा खन्ना आनी संगीत बद्द केल्ल्या निदा फाजली हांच्या रचने वांगडा सोंपता चित्ररंजन.

सप्ता चित्र रंजन एफएम रेनबो छे वितरावणी तुम्ही ऐकता दनपारच्या सभेत लो ह्यो तर एक वार कर्या होई एक वर आता जायत आयला दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करता.

प्रिन्स जेकब आणि किरोबीन ह्यांच्या जोडावाजातलं हो आशिलो मोग आमटतीक. आणि आता एंथनी सेन गायता मोग तुझं जाय.

जाणाय बल तू आसले म्हणटूच म्हजे काळीज कुशीन पडटा बल ह्या संवसारांतली तूच म्हजी क्रेस्त काय पळ

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

गोविंद बल्लाळ देवलांच्या संशय कल्लोळ या नाटकासाठी पंडित वसंतराव देशपांडे यांचा हा स्वर आपण ऐकलात. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. यानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या स्वयंवर नाटकासाठी हे पद ऐकूया, पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं.

नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम FM रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर छोटा गंधर्व ऐकूया. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सौभद्र नाटकासाठी हे पद.

0: एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात नाट्य संगीत, यानंतरची रचना काही क्षणातच.
1: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
2: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
3: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10 मिनिटांनी
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे हा।
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 ते 2:30 या वेळेत।
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

श्रोते हो पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकातील या पदाबरोबरच समाप्त होत आहे आजचा नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम. एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात आपल्याच आवडीचे आमचे हे विविधरंगी कार्यक्रम. 2:30 होऊन गेलेले आहेत. आपला निरोप घेते मी चारुशीला. पश्चिमी संगीत यानंतर ओरिनाच्या साथीनं या क्षणी मुखेल खबरो ऐकत रहा एफ एम रेनबो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी आसात काय मुखेल खबरो. प्रगत आनी परवडपी भलायकी सेवा आनी घटमूट करपाच्या हेतान मुख्यमंत्री दर प्रमोद सावंत हांणी दिवचले हांगाच्या कम्युनिटी भलायकी केंद्रात ऑपरेशन थिएटर आनी इंटरवेंशनल लेझर व्हॅन ट्रिटमेंट सेवांचे उक्तावण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज संसद घरात अरुणाचल प्रदेश आनी नागालँडाच्या खासदारांची भेट घेतली. सावली धरणात आज दनपारा 3:30 वरांचेर उपाट उदक भरलां अशी माहिती खात्याकडच्यान मेळ्ळ्या. राज्यसभेत भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 विचारा खातीर आनी मंजुरी खातीर घेतले. कार्मीक भौशीक कागाळ निवारण आनी निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह हांणी दनपारा हे विधेयक सादर केले. नीट परिक्षेच्या मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्या आंदोलना वेळार कथीत पोलीस कारवायावेल्यान विरोधकांनी केल्ल्या बोळाक लागून लोकसभेचे कामकाज 2 मेरेन तहकूब केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी नवी दिल्लीत आयएएसव्ही त्रिवेणीच्या बायलांच्या नौकायन मोहिमेतल्या पंगडाकडेन संवाद साधलो आनी तांच्या असाधारण कामगिरीची आनी जिद्दीची तोखणाय केली. भारताचो अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हांणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटींतल्यान बेगोबेग निवृत्ती जाहीर केल्या. कॅनडांतल्या ऑन्टोरियोत सुरू आशिल्ल्या स्कॉश ज्युनियर टीम चॅम्पियनशिपांत भारतीय दादल्या पंगडान उपांत्य फेरीत धडक मारली. 5व्या मानांकीत भारतीय दादल्या पंगडान इंग्लंडाचो 2-1 असो पराभव करून उपांत्य फेरी गाठल्या. भारतीय हवामान विभागान आज मध्य महाराष्ट्र आनी पश्चिम मध्यप्रदेशातल्या कांय वाठारांनी अतिवृष्टीचो अंदाज दिला. तशेंच इशान्य भारत, पूर्व मध्यप्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात विभाग, हिमाचल प्रदेश, केरळ, माहे आनी कोकण आनी गोंया हांगाय घोग्यांनी ते अतिवृष्टीची शक्यताय आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

105.4 मेगाहर्ट्झांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम रेनबो सेवेतल्यान मेळटा. तुम्ही आयकताले ओरिनाच्या सांगातान ग्लोबल बिट्स ही पश्चिमी संगीताची कार्यावळ. 5:30 आणि 45 सेकंद झाले असतात. यास तुमकां ओळख करून दिता आता मित्रांच्या कार्यावळींची. इशानू आता बरोबर 5:35 तुम्ही ऐकूंक शकतले मराठी भावगीत. 5:58 मुखेल खबरो जाले उपरांत 6:00 दिल्ली केंद्रावेल्यान आमी हिंदीतल्यान खबरो सहक्षेपीत करपाचे आसात. 6:05 सदा भशेनूच आमची सदाचीच कार्यावळ रेनबो सांग. मजगती 6:30 कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आमच्या म्हादय चॅनलावेल्यान. आनी ह्यो खबरो जाले उपरांत तुम्ही ऐकूंक शकतले रेनबो सांग ही कार्यावळ. 6:58 मुखेल खबरो जाले उपरांत 7:05 आसतल्यो इंग्लिशीतल्यान खबरो.

सातवरा 10 मिनिटांचेर तुम्ही ऐकूंक शकतले फोन इन संगीत सरगम. मजगती 7:20 कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो तुम्ही ऐकले. उपरांत फोन इन संगीत सरगम ही कार्यावळ आम्ही फुडें व्हरतले. 7:58 मुखेल खबर जाले उपरांत 8 कांतारची कार्यावळ आणि बरोबर 8:30 पोरण्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ सदाबहार.

नोवरांचेर प्रायोजित कार्यावळ आर्गा तुका सौम्य नोवरा 30 मिनटांचेर स्पॉटिंग लियोस धावरा जावन 5 मिनटांचेर आरजेस चॉईस ही पश्चिमी संगीताची कार्यावळ आणि त्याच्या उपरांत 11:10 पश्चिमी संगीताची आणि एक कार्यावळ द मेलो आर आणि मध्यान राती 12:05 आमगेले आयचे प्रसारण संपन्न जातले.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे।
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग। सदाबहार नाट्य संगीत
2: किती गोड बाई बाळ।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

मंडळी नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्झ वरून आपण ऐकत आहात आमचे विविध रंगी कार्यक्रम. 5:35 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम.

मन मोहरते मन थरथरते मन माझे रे. कार्यक्रमातलं हे पहिलं भावगीत नुकतंच आपण ऐकलं आणि यानंतर या आहेत वैशाली माडे आणि त्या गायतात स्पृहा जोशी यांचं गीत.

कामच उमजत नाही. वैशाली माडे यांनी गायलेलं हे गीत नुकतंच आपण ऐकलं. आणि यानंतर हा स्वर आहेत रोहित राऊत यांचा.

मंडळी आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम 105.4 मेगाहर्ट्सवरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतून. आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं हे गीत.

ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गीत नुकतंच आपण ऐकलं. या गीतासोबतच आजचा भावगीतांचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आता बरोबर 5:58 आपण ऐकू शकाल कोकणीतून ठळक बातम्या. काही क्षणांतच

0: राज्यसभेत भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुदारणा विधेयक 2026 विचारा खातीर आनी मंजुरी खातीर घेतले. कार्मिक भौशीक कागाळ निवारण आनी निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी दनपारां हे विधेयक सादर केले. नीट परिक्षेच्या मुद्द्यावेळान विद्यार्थ्यांनी केल्ल्या आंदोलना वेळार कथीत पुलीस कारवाई वेल्यान विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून लोकसभेचे कामकाज दनपारा मेरेन तहकूब केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी नवी दिल्लीत आयएसव्ही त्रिवेणीच्या बायलांच्या नौकायन मोहिमेंतल्या पंगडाकडेन संवाद साधलो आनी तांच्या असाधारण कामगिरीची आनी जिद्दीची तोखणाय केली. भारताचो अणभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हांणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटींतल्यान बेगोबेग निवृत्ती जाहीर केल्या. भारतीय हवामान विभागान आयज मध्य प्रदेश महाराष्ट्र पश्चिम मध्य महाराष्ट्रातल्या कांय वाठारांनी अतिवृष्टीचो अंदाज दिला. तशेंच ईशान्य भारत पूर्व मध्य प्रदेश पूर्व राजस्थान गुजरात विभाग हिमाचल प्रदेश केरळम आनी माहे तशेंच कोकण आनी गोंया हांगाय घोग्यांनी ती अतिवृष्टीची शक्यताय आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: ईशान्य आतां बरोबर स वरांचेर एकूण रोत हिंदींतल्यान खबरो ज्यो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतात.

एका गावाचे नाव लडकी असा, तर गंगापूर परिसरात रंगेली आणि मेहंदी हे नावाची सुद्धा गावं असतात. करेरा परिसरात रेल सुद्धा एका गावाचे नाव असा. बिजोलिया हंगसर सुंठी, बांका, भुंटी, फुलन अशी काय गावांची नावं असतात. ते भायर सरकी कुंडी, निमडी गावा, पापडबार अशी काय नावं असतात. झरोली सर्कलान भोपी की राते नावाचे गाव असा. आणि या गावच्या लोकांच्या रिक्वेस्टावेल्यान खूपशा गावांची नावं तातून बदल केल्लो असा. काय नावं अन्न पदार्थाचेर आधारीत असा. कोटडी परिसरान एका गावाचे नाव असा प्याज. तर काय गावांची नावं लोकांच्या नावांचेर आधारीत असा. देखीक दयाराम जी का गुढा, रामहस जी खेडा. मंडल परिसरात भिल्डी नावाचे एक गाव आशिल्ले आणि ह्या गावचे नाव सांगपाक लोक लजताले आणि म्हणून ह्या गावचे नाव रामनगर दवरले. उंद्रोन का खेडा नावाचे गाव सुद्धा एक उत्तर प्रदेशात असा आणि स्थानिक भाषेन उंद्रो का खेडा, स्थानिक भाषेन हुंदराक उंद्रा म्हणतात. त्याचप्रमाण मिठा, सांड, मोचडियो का खेडा, गोठ, गोथरा ही सुद्धा काय गावांची नावं असतात. जहाजपूर परिसरात एकलमाडी, उलेला, खाना का खोला. मंडलगड परिसरात बदनपुरा, कोतवाल का खेडा अशा तरेची नावं आशिल्ली काय गावं असतात. बिजोलियांतर शिकारगा, तिखी, काकी, आती हे प्रकारची नावं असतात काय गावांची. आणि ही नावं मातशी आश्चर्यकारक आणि कॉमेडी अशी असतात.

0: इष्टांनो, तुम्ही ऐकतात कार्यवळ रेनबो सांज, आणि घेऊ एक लहानसा कमर्शियल ब्रेक.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: नोटीस इनवाइटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता। इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची। प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026। येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात।
2: इशानो आता बरोबर 6:30 ऐकून रवात कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो काय केला भीतर।
3: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता। राज्यसभेत भौशीक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 विचारा खातीर आणि मंजुरी खातीर घेतले। कार्मिक भौशीक कागाळ निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी दनपारा हे विधेयक सादर केले। सकाळी 11 सभागृहाचे कामकाज सुरू झाल्या उपरांत अध्यक्ष CP राधाकृष्णन हांणी शून्यवर घेतले। अध्यक्षांनी सांगले की विधेयक सादर करपा संदर्भात डॉ जितेंद्र सिंग हांच्या कडल्यान मेळिल्ली नोटीस त्यांनी स्वीकारल्या। विधेयकाची प्रत सदस्यांक वितरित केली, जेणेकरून ते तातून सुधारणा सुचवूंक शकतले।
4: For moving the motion of consideration of the public examination, prevention of unfair means, amendment bill 2026 as passed by the Lok Sabha. Today in Rajya Sabha, by grant of waiver under rule 123 of the rules of procedures and conduct of business in Council of States, that is Rajya Sabha, accordingly a supplementary list of business for today has been issued for taking up this bill for consideration and passing.
3: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज संसद घरांत अरुणाचल प्रदेश आनी नागालँडाच्या खासदारांची भेट घेतली। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी सांगला की चर्चा मुखेलपणान दोनूय राज्यांतल्या हुंवाराच्या परिस्थितीचेर केंद्रीत आशिल्ली। संबंधित आव्हानांक तोंड दिवपा खातीर केंद्र सरकार त्या राज्य सरकारा वांगडा वावुरतले अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले। तशेंच सगळ्यांची सुरक्षितताय आनी कल्याणा खातीर तांणी प्रार्थना केली। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या निषेधावेळार जंतर मंतर हांगा तैनात केल्ल्या रॅपिड एक्शन फोर्साच्या दारुगुळाची नोंदवही सांबाळपाचो निर्देश सर्वोच्च न्यायालयान केंद्र सरकाराक दिला। कायदो आनी सुवेवस्थेच्या परिस्थिती हाताळपा खातीर धातूच्यो गुळयो वापरपाचेर पुरायपणान बंदी घालपाची मागणी करपी याचिकेतल्यान सर्वोच्च न्यायालयान एका मुद्द्याचेर प्रस्नचिन्ह उभे केला। ब्युरो ऑफ पुलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटाच्या मार्गदर्शक सूचनांचो उल्लेख करून न्यायालयान नदरेक हाडले की अपवादात्मक परिस्थितीत पुलिसांक पॅलेट

0: लसन्स वापरपाचो अधिकार आसा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी नवी दिल्लीत आयएएसवी त्रिवेणीच्या बायलांच्या नौकायन मोहिमेंतल्या पंगडाकडेन संवाद सादलो आनी तांच्या असाधारण कामगिरीची आनी जिद्दीची तोखणाय केली. तांची ही यशस्वी नौकायन मोहीम देशाखातीर अत्यंत अभिमानाची बाब आसा अशें तांणी म्हळें. ह्या मोहिमेवरवी ह्या पंगडान फक्त दर्याचेरूच जैत मेळूंक ना तर गुंतागुंतीच्या लष्करी मोहिमोय पार करपाच्या बायलांच्या क्षमतेर प्रस्नचिन्ह उपस्थित करपी जुनाट समजुतीकूय मोडीत काडला अशें ते उलयले. शारिरीक क्षमता, मानसीक कणखरपणा आनी नेतृत्व गूण हे लिंगार अवलंबून नासतात हे मोहिमेन सिद्ध करून दाखयला अशें तांणी नमूद केलें.
1: आपने इस अभियान से मैं कह सकता हूं कि केवल आपने समुद्र को ही नहीं जीता है, आपने उस सारी रूढ़ियों को भी पराजित किया है जो कभी कहती थी हमारी बेटियां ऐसे कठिन सैन्य अभियानों का हिस्सा नहीं बन सकती. आपने सिद्ध किया है फिजिकल कैपेबिलिटी, मेंटल टफनेस और लीडरशिप क्वालिटी किसी जेंडर की मोहताज नहीं होती.
0: नीट परिक्षेच्या मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या आंदोलना वेळार कथीत पुलीस कारवाई वेल्यान विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून लोकसभेचें कामकाज दनपारां 2 मेरेन तहकूब केलें. सकाळी 11 सभागृहाचें कामकाज सुरू जाले उपरांत अध्यक्ष ओम बिर्ला हांणी ग्लासगोतल्या 23व्या राष्ट्रकुळ खेळा स्पर्धेंत दादल्यांच्या 100 मीटर सर्तींत भांगरा पदक जिखिल्ल्या बद्दल पॅरा एथलीट दिलीप गावीत हाचें आनी रुपया पदक जिखिल्ल्या बद्दल मोहम्मद बासील हाचें अभिनंदन केलें. सभाघराच्या वतीन बिर्ला हांणी देशाचो मान उंचावपी सगळ्या खेळाडूंचे आनी त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आनी तांकां शुभेच्छा दिल्यो.
2: 23वे राष्ट्रमंडल खेलों में सुश्री हरजिंदर कौर तथा श्री गुरवीर सिंह रजत पदक जीतकर इस प्रतियोगिता में भारत का गौरव बढ़ाया है. मैं सदन की ओर से देश का मान बढ़ाने वाले सभी खिलाड़ियों, उनके कोच एवं टीम इंडिया को हार्दिक बधाई देता हूं.
0: आज सकाळच्या सत्रात देशांतर्गत शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक म्हळ्यार बेंचमार्क इक्विटी इंडिसेस स्थिर पातळीर वेव्हार करताले. माहिती प्रमाण सेन्सेक्स 9 अंकाच्या वाढीसयत 77,663 अंकांचेर तर निफ्टी 6 अंकाच्या वाढीसयत 24,257 अंकांचेर पाविल्लो. केंद्रीय कापड मंत्री गिरिराज सिंह सोमारा दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नॉलॉजी आयआयटी हांगा हँडलूम तंत्रज्ञानाच्या उत्कृष्टताय केंद्राचे उक्तावण करतले. ह्या केंद्राचो हेतू भारताच्या गिरेस्त हातमाग दायजा वांगडा अत्याधुनीक संशोधन, नवनिर्माण आनी डिजिटल तंत्रगिन्यानाचो मेळ घालून ह्या क्षेत्राची स्पर्धात्मकता, टिकाऊपण आनी संवसारीक पांवड्यार पकड घटमूट करपाचो आसा. भारताचो अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हांणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटींतल्यान बेगोबेग निवृत्ती जाहीर केल्या. सोशल मिडिया पोस्टात रहाणेन म्हळां की आंतरराष्ट्रीय क्रिकेट आनी क्रिकेटाच्या सगळ्या प्रकारात म्हळ्यार फॉर्मेट्सांतल्यान निवृत्त जावपाची हीच योग्य वेळ आसा. भारतीय हवामान विभागान आज मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेशातल्या कांय वाठारांनी अतिवृष्टीचो अंदाज दिला. तशेंच ईशान्य भारत, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात विभाग, हिमाचल प्रदेश, केरळ माहे आनी कोकण आनी गोवा हांगाय घोग्यांनी ती अतिवृष्टीची शक्यता आसा अशें हवामान खात्यान सांगलां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.

इशानवास आयचो दिन विशेष अपोलो 15 चंद्राचेर देंवले तो आयचोच दीस आशिल्लो 1971 सालान. राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार गायिका लता मंगेशकर हांकां जाहीर जाल्लो आयच्याच दिसा 1997 सालान. जलतज्ञ राजेंद्र सिंग

इश्टानू तुमकां खबर आसा, आमी जेन्ना खंयचेय एप वापरतात तेन्ना एक तर आमी ते एप मनोरंजना खातीर वापरतात, तर केन्ना केन्ना आमी ऑफिसच्या कामा खातीर ही एप्स वापरतात आनी दीस रात सोशल मिडियाचो वापर आमी करतात. तुमकां खबर आसा, तुमी जाणा जावन किंवा नकळत ह्या एप्सांक आमी एलाव म्हणटात, परमिशन एलाव. तो हे जेन्ना आमी परमिशन एलाव करतात तेन्ना तुमच्या आमच्या खाजगी आयुष्या खातीर, प्रायवसी खातीर व्हडलो धोको बनू शकता. ही एप्स लिपून युजर्स जे कितें उलयतात किंवा व्हिडियो खंयचे पळयतात किंवा जे कितें चॅटींग चालू आसता ते लिपून आयकतात. आनी हातून जर आपलो बचाव करपाचो आसा जाल्यार स्मार्टफोन जो आसा तातूंत मातशें सॅटींग बदलून तुमच्यान तुमी सेफ रावूं शकतात. खुबशे सोशल मिडिया एप्स आसात जे वॉयस मॅसेज, व्हिडियो रेकॉर्डिंग, लायव्ह स्ट्रिमींग ह्या सारख्या फिचरांचो वापर करतात आनी तुमचे कडेन मायक्रोफोनचो एक्सेस मागतात. आनी आपूण सुद्दां विचार न करता तांकां परमिशन अलावड म्हणून ते क्लिक करता. तर हे जेन्ना आमी करता तेन्ना आमी कांयच विचार करिनात. तर हे केन्ना केन्ना आमकां खूब धोकादायक अशें जावं शकता. तुमी जर एन्ड्रॉयड स्मार्टफोन वापरता जाल्यार तुमच्या फोन सेटींग तातूंत चला, सेक्युरिटी प्रायवसी ह्या ऑप्शनाचेर क्लिक करा, परमिशन मॅनेजर हो पर्याय निवडा आनी थंयच्या थंयसरल्या मायक्रोफोनाचेर टॅप करा आनी तुमकां मायक्रोफोनची परवानगी किंवा परमिशन मेळिल्ल्या सर्व एप्सांची यादी दिसतली. आनी ज्या मायक्रोफोनचे एप्सांची तुमकां गरज ना तातूंतले फुडें वचून तुमी सेटींग डोंट अलाव म्हणून ऑप्शन चूज करून तुमी आपलो बचाव करूं शकतात.

105.4 मेगाहर्ट्झांचेर आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेंतल्यान उलयता. इश्टानो 7 वरां जावन 10 मिनटां आनी 35 सेकंद जातात. येस आयज ब्रेस्तार म्हणटकीर तुमची आमची फेवरेट कार्यावळ फोन इन संगीत सरगम. येस इश्टानो, तुमकां जर ह्या कार्यावळीन फोन करपाचो आसा, तुमची फरमायश तुमकां आयकपाची आसा जाल्यार मुजरत तुमी कॉल करूं शकतात 222-4457 222-4457 किंवा 2421-2858 2421-2858. तो देर किस बात की, उठाई अपना मोबाइल और करो डायल.

0: یا سسٹم ذرا سی ہمارے ساتھ کون بات کرنا چاہتا ہے؟ ہلو ہلو
1: हेलो
0: नमस्कार
1: नमस्कार सुबोध
0: यस कौन लेता
1: लुईस फ्रॉम तारेगांव
0: ओके लुईस कसा आहे तू
1: फिट फाइन एंड स्ट्रॉंग
0: यस यस असा जरा फिट एंड फाइन एंड एवर ग्रीन
1: मकाई सॉन्ग भी सो गया ये जहां
0: सो गया आसमा
1: के जब
0: यस एंड कौन बेटे थे
1: टू एमी आल्सो टू जोशुआ ब्लांच कैनेडी दीपाली रवि
0: लुईस ऐक तुझ्या आवडीचे कातर तेजा फिल्मातले
1: थँक्यू
0: फॉर कॉलिंग इट गुड नाईट येस

लुईसच्या फरमाईशीवेल्यान तुम्ही ऐकतले तेजा फिल्मातले हे गीत नितीन मुकेश हाणी गायले. येस, आणि आता काय खेळा भितर बरोबर 7:20 मिनिटांचेर ऐकूंक रावात प्रादेशिक खबरो आमच्या मादाई चॅनला वेल्यान.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां प्रादेशीक खबरो दिता. सुरवेक मुखेल खबरो. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं आयज दिवचलच्या सामुदायीक भलायकी केंद्रांत ऑपरेशन थिएटर आनी इंटरवेंशनल लेजर वेन्स उपचार सेवांचें उक्तावण जालें. साळावली धरणाच्या उदकाची पातळी आतां 41 मीटर इतली वयर आयिल्ल्यान आयज हें धरण उपाट भरून व्हांवूंक लागलें. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आनी फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 3 दिसांमेरेन मर्यादीत केल्ल्यान गोंय सरकाराचेर टिका करीत वट्ट 20 दिसांचे विधानसभा अधिवेशन करपाची मागणी केल्या. गोंय हवामान विभागान आयज आनी फाल्यां उत्तर आनी दक्षीण गोंय जिल्ल्यांखातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केला. आतां पुराय खबरो. राज्यांत प्रगत आनी परवडपी भलायकी सेवा अदीक घटमूट करतना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिवचलच्या सामुदायीक भलायकी केंद्रांत ऑपरेशन थिएटर आनी इंटरवेंशनल लेजर वेन्स उपचार सेवांचें उक्तावण केलें. ह्या वेळार दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, भलायकी सेवा संचलनालयाच्यो संचालक डॉ रुपा नायक, मुखेल वैजकी अधिकारी डॉ संदेश मडकयकार, इंटरवेंशनल लेजर वेन्स स्पेशलिस्ट डॉ राजाराम भांबरे, भलायकी अधिकारी डॉ सिद्धी कांसार आनी हेर दोतोर, भलायकी अधिकारी आनी कर्मचारी हाजीर आशिल्ले. भौशीक भलायकी वेवस्थेच्या माध्यमांतल्यान प्रगत उपचार अदीक सुलभ करून राज्यांतल्यो खासा भलायकी सेवा घटमूट करपाचे दिकेन हो उपक्रम म्हत्वाचो पांवडो थारला. गोंयच्या दरेक नागरिकांक दर्जेदार आनी प्रगत भलायकी सेवा सुलभ आनी परवडपा सारखी उरतली हाची खात्री करपा खातीर सरकार कटिबद्ध आसा अशें ह्या वेळार उलयतना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. डॉ सावंत हांणी मुखार सांगले,
1: फर्स्ट टाइम आमी जेका म्हणटा की वेरिकोज वेन्सची ट्रिटमेंट ही गव्हर्नमेंटात फ्री ऑफ कॉस्ट सुरू जाता. गोंयात आयज पर्यंत लेजर वेरिकोज वेन ट्रिटमेंट ही खंयच्याच गव्हर्नमेंट हॉस्पिटलात नासली. पहिले फावटी आमच्या बिचोलेंनी सुरवात. फाटल्या एका वर्सा पयली आमी आमच्या कम्युनिटी हेल्थ सेंटर साखळे हांगासर ऑप्थॅल्मिक ओटी सुरू केली. ऑप्थॅल्मिक ओटी म्हणजे कॅटरॅक्ट जर कोणाक करतलो जाल्यार एक तर ताका बांबोळे वयचो पडटालो जाल्यार ताका माथा वयचो पडटालो. म्हणून एका वर्साच्या पयली आमी कॅटरॅक्ट सर्जरी अलॉंग विथ रेस्ट्रॉल सर्जरी ही स्पेशल ओटी एस्टाब्लीश केली 2 कोटी रुपया खर्च करून आमच्या साखळे कम्युनिटी हेल्थ सेंटरान. म्हाका सांगपाक खूब बरें दिसता की त्या निमित्तान 1000 लोकांनी

0: आपली सर्जरी कंप्लीट केली साखळेच्या कम्युनिटी हेल्थ
1: निरोगी भलायकी खातीर नागरिकांनी नेमान योग अभ्यास करप आनी निरोगी जिणे शैली आपणावपाची गरज व्यक्त करून मुखेलमंत्र्यांनी सांगले सरकार दिनदयाळ स्वास्थ सेवा येवजणे वरवीं लाभार्थ्यांक वैजकीय उपचारां खातीर अर्थीक मजत दिता. हे येवजणे खाला सुमार 70 कोटी रुपया खर्च करतात. चडात चड दुयेतींक प्रधानमंत्री मजत निधी येवजणे खाला हाडपा खातीर यत्न सुरू आसात जाका लागून अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेची आवश्यकता आशिल्ल्या दुयेतींक अतिरिक्त मजत मेळटली अशें डॉ सावंत हांणी सांगले. साळावली धरणाच्या उदकाची पातळी आतां 41 मीटर इतली वयर आयिल्ल्यान आयज साळावली धरण उपाट भरून व्हांवूंक लागले. आयज दनपारा 3:30 वरांच्या सुमाराक धरणातल्या उदकान ही पातळी गाठली अशी म्हायती उदका खात्याचे कनिष्ठ अभियंते स्वप्नील दिवकार हांणी दिली. दर वर्सा जुलय म्हयन्याच्या पयल्या वा दुसऱ्या सप्तकांत ह्या धरणाच्या उदकाची पातळी 41 मीटर मेरेन पावता. मात अंदूं पावस उणो पडिल्ल्यान उदक हे पातळीर पावंक थोडो कळाव जालो. हे धरण पुराय भरून व्हांवूंक लागले उपरांत हे दृश्य पळोवप एक खेरीत सुखदिणो अणभव आसता. हे दृश्य पळोवंक हजारांनी पर्यटक ह्या धरणाक भेट दितात. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आनी फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 3 दिसां मेरेन मर्यादीत केल्ल्यान भाजपा फुडारपणाखालच्या गोंय सरकाराचेर टिका केल्या आनी मुखेल भौशीक प्रस्नांचेर जापसालदारकी टाळटा असो आरोप केला. खण बेकारी वीज खजगीकरण उदकाचो उणाव शेतकारांचे संकट जमनींचे रुपांतर अशा गजालींचेर सविस्तर चर्चा करपाची गरज आसा अशें विजय सरदेसाय हांणी सांगले. वट्ट 20 दिसांचे विधानसभा अधिवेशन करपाची मागणी करीत गोंयकारांक सुतावपी प्रस्नांचेर सरकारान फावो तो वादविवाद करपाची संद दिवची अशें आमदार सरदेसाय हांणी सांगले. तरेकवार कारणाक लागून पाटो मल्टीलेवल पार्कींग ते सांता मोनिका जेटी मेरेनचो पदपूल शक्य नाशिल्ल्या कारणान सरकारान पुलाचो प्रस्ताव रद्द केला. हे विशींचे निवेदन गोंय सरकारान उच्च न्यायालयात सुनावणे वेळार केला. पाट्यावेल्या सांता मोनिका जेटीचेर वचपा खातीर पर्यटक तशेंच लोकांची बरीच गर्दी जाता. हाका लागून ह्या वाठारांत येरादारीची बरीच कोंडी जाता. हाचेर उपाय म्हूण गोंय पर्यटन उदरगत महामंडळान मल्टीलेवल पार्कींग ते सांता मोनिका जेटी मेरेन पदपूल उबारपाचो प्रस्ताव तयार केल्लो. मात हो पदपूल शक्य नाशिल्ल्याचें निवेदन सरकारान केलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: गोयच्या हवामान विभागान आयज आनी फाल्यां उत्तर आनी दक्षिण गोंय जिल्ह्यां खातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केला. हवामान खात्याच्या सध्याच्या अंदाजा प्रमाण ह्या 3 दिसांत कांय वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच दर वरा फाटल्यान 40 ते 50 किलोमीटर वेगान नेटाचे वारे व्हांवतले अशी शिटकावणी हवामान विभागान दिल्या. आयज येता त्या 3 ते 4 वरां मजगतीं दर वरा फाटल्यान 30 ते 40 किलोमीटर वेगान वारो व्हांवतलो अशें हवामान खात्यान सांगलां. तशेंच 30 जुलय ते 5 ऑगस्ट मजगतीं राज्यांतल्या चडशा वाठारांनी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताय व्यक्त केल्या. हवामान विभागान नागरिकांक सतर्क रावपाचें आवाहन केलां. घोग्यांनी पावस आनी नेटाच्या वाऱ्याचे फाटभुंयेर गरजेची खबरदारी घेवची अशें म्हळां. खासा करून सकयले वाठार न्हंय आनी दर्यादेगेर घसघश्यांचेर वचप टाळचें आनी प्रशासनाच्या सुचनांचें पालन करचें असो उलो हवामान विभागान मारला. भारत सरकाराच्या युवा वेव्हार आनी खेळा मंत्रालयान 2025 वर्सा खातीर टेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारा खातीर नामांकनां मागयल्यात अशें गोंय खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयान कळीत केलां. साहसी मळार संबंधीत व्यक्तींच्या कामगिरीची दखल घेवपा खातीर हो पुरस्कार भेटयतात. जमीन जल आनी मळप ह्या मळावेल्या साहसी उपक्रमां खातीर दरेकी हो पुरस्कार दितले. तशेंच साहसाच्या मळार जीवन गौरव पुरस्कार लेगीत भेटयतात.

0: 105 अंशावर मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्या निवेदा. येस, 7:31 आणि 30 सेकंद झाले असतात. तुम्ही ट्यून केलं 105.4 मेगाहर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ फोन इन संगीत सरगम. लेट अस सी हमारे साथ कौन बात करना चाहता है. हॅलो.
1: हॅलो,
0: नमस्कार. फोन इन संगीत सरगम.
1: नमस्कार, हा दत्ताराम शेटकर.
0: ओके.
1: हॅलो इष्टानो, कशा आहात? बरे आहात. आज तुम्ही म्हणताले आज तुमची कोणती यादीतली गीत? तर माझ्या यादीतली गीत असं आहे, अभिनय होतो ऐशी फूल गुलाब का, मोहम्मद अजीत आणि अनुराधा पवार आणि गायली गीत.
0: बरोबर
1: इष्टानो, तुमका खूप आवडतले कित्याक आम्ही ही गीतां वारंवार पहिली पहिली ऐकलेली असतात, त्या खातीर आम्ही ही फाटली फाटली गीतां जी आसात ती परती परती ऐकूंक जाय. ही नवी गीतां सदां आयकूंक मेळटात, पण तर ती फाटली थोडी यादी काडपाक जाय.
0: येस, तुम्हीच आज हॉट सीटार असल्या भशेन दिसले.
1: आणि एक प्रश्न सर, तर आता तुम्ही फाटल्या कार्यक्रम रिकॉर्ड वाजयल्या आणि एक ऐकूप्यान रिकॉर्ड ऐकली ना, तीच समज परती मागली, त्यांना तुम्ही किती करताय?
0: तुम्ही एक म्हणजे तुमचे म्हणण्यासाठी तुम्ही एक गीत मागला पण ते हांवें प्ले करूंक ना.
1: तशी न्ही, आतां पळय तुमचे कार्यालय रेनबो चालू आसा, तुमी गीत वाजयलें आनी ते एकादें आयकूप ऐकलें ना, तेन्ना तेंचे गीत परतें मागलें.

0: ना एक गीत आमी एकाच कार्यावळीन दोनदा वाजवू शकना हो आमचो रूल असा, पण कोणी फरमायश केली जाल्यार आमी ते देऊ शकतो. हां
1: ते मला काय खबर असा, पण तुमको मुद्दा प्रश्न
0: काय, परीक्षा घेतली माझी
1: आकाशवाणी मला माझी घर
0: बरोबर.
1: थँक्यू.
0: ओके, ऐका तुमच्या आवडीचं गीत.

येस इष्टानू, तुम्ही जर उसरा ट्यून केला जाल्यार तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचे FM रेनबो सेवा आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ फोन इन संगीत सरगम. येस, आणि तुमकां जर या कार्यावळीन फोन करपाचो आसा, तुमची फरमाइश तुमकां आयकपाची आसा आणि म्हजे सांगाताक उलोवपाचे आसा, मुजरत आणि मुजरत तुम्ही कॉल करू शकता 2422-4457 किंवा 2421-285-2421-285. तो देर किस बात की, उठाई अपना मोबाइल और कर...

0: नमस्कार, फोन इन संगीत सरगम कोण उलयता?
1: सांतान डायस फ्रॉम मैणाकुतरी.
0: ओके सांतान, कसो आहे तू?
1: फिट एंड फाईन आहे.
0: आणि तुमच्या थिंगा पाऊस पडत आहे?
1: ना ना, बारीक बारीक पडता होईल.
0: ओके ओके ओके. आणि तू खुयचे कांतार तू शोधून काढलाय सांग पळया.
1: शोले पिक्चर ये तू स्थिती
0: हम नहीं तोडेंगे.
1: किशोर कुमार मन्नाडे.
0: आणि कोण भेटायता आहे?
1: अराउंड द वर्ल्ड
0: अँड अराउंड द ग्लोब. आज तुझ्या आवडीचे कथार शोले फिल्मातला आहे.

0: येस अष्टन्न तुम्ही ऐकत आले कार्यक्रम फोन इन संगीत सरगमणे 7:58 मिनिटांमध्ये जात काय खेळ भीतर ऐकूया मुखेल खबर.
1: नमस्कार, हांव स्नेहा नायक, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे हस्तुकी आयज दिवचलच्या सामुदायिक भलायकी केंद्रात ऑपरेशन थिएटर आनी इंटरवेंशनल लेजर वेन्स उपचार सेवांचे उक्तावण जाले. साळावली धरणाच्या उदकाची पातळी आता 41 मीटर इतली वयर आयिल्ल्यान आयज हे धरण उपाट भरून व्हावंक लागले. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या अध्यक्षांनी फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 3 दिसांमेरेन मर्यादित केल्ल्यान गोंय सरकाराचेर टिका करीत वट्ट 20 दिसांचे विधानसभा अधिवेशन करपाची मागणी केल्या. तरेकवार कारणाक लागून पाटो मल्टीलेवल पार्किंग ते सांता मॉनिका जेटेमेरेनचो पदपूल शक्य नाशिल्ल्या कारणान सरकारान पुलाचो प्रस्ताव रद्द केला. हे विशींचे निवेदन गोंय सरकारान उच्च न्यायालयात सुनावणे वेळार दिला. गोंय हवामान विभागान आयज आनी फाल्यां उत्तर आनी दक्षिण गोंय जिल्ह्यां खातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केला. भारत सरकाराच्या युवा वेव्हार आनी खेळां मंत्रालयान 2025 वर्सा खातीर टेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारा खातीर नामांकनां मागयल्यात अशें गोंय खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयान कळीत केलां. दक्षिण गोंय आनी कुशावती जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांखातीर घनकोयर व्यवस्थापनाविशी एका मार्गदर्शक कार्यावळीचे आयज मडगांवांत आयोजन केल्ले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
0: ईशान निकटस्मी आयकल्यो मुखेल खबरो. बरोबर 8:30 जातात.

येस 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्र जे एफ एम रेनबो सेवेतल्यान आता ऐकूया कातारांची कार्यावळ. कार्यावळीतले पहिले कांतार लॉर्नाच्या ताब्यान आणि कांतार जावन आसा तुझो मोग.

अलजपुर जपुर मोगो कोण सचे गोरे मोगन कोर पण गेल का तोले फुलांचे तुरे कादर जातो चोलपण रोडले चोला दो मिरे अगा यू लव मी अँड आय लव यू हाय काळी शिजोता इस्कला

अंतने तंच ताब्यान निकतेस तुम्ही कातार आयकले आणि या कातारा सांगाताक आयची कातारांची कार्यावळ हिंगा सप्ताह मुखायली कार्यावळ कांयकळा भितर.

यस इष्टांनो, निकतेच तुम्ही ऐकले किशोर कुमार आणि आशा भोसले आणि गायलने नजराना प्यार का फिल्मातलं गीत. आणि आता जैसे को तैसा फिल्मातलं ऐकूया गीत. लता मंगेशकर आणि किशोर कुमार हाणी गायलं आणि संगीतकार असात राहुल देव बर्मन.

बंदिश फिल्मातलं हे गीत आशिल्लं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलं. आणि या गीता सांगतक आईचे सदाबहार पोन्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ हांगा सोपता. इष्टानो काय खेळा भितर ऐकूया प्रायोजित कार्यावळ आर्गा तुका सुमिया.